संतोख सरोवर बसे, अमेरा सरसन प्रकाशे, मिलत शांत उपजे, दुरत दुरंत नासे, सुख सागर पायो दिंत, हर मग न हुटे, संजम सत संतोख, सील स्नाहो म फुटे, सतगुर परमान बिदने सिरयो, जग जस तोर बजायो, गुर रामदास कल उचरे, ते अपे अमर पद पायो, जग जितो सतगुर परमान, मन एक